स्वरूपे नमो राराधेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राराधेश्वरं परम वृद्धे नमो शास्त्रपाणि नमो वस्त्रमाणि नमो परम ज्ञाता नमो लोकमाताय अपेक्षीया परमीया भोगीया भुक्ते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो देता नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवेश्वरमे नमो नोहर्ता नमो नारूपे नमो सासारं नमो भूभूपे नमो दानदाने नमो मानमाने नमो रोगरोगे नमस्तं शिनानं नमो मंत्रमंत्रं नमो जनजंत्रं नमो इष्टिष्टे।